0: ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯ ಕೋಟಿ ಸಮ ಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಷು ಸರ್ವದಾ. ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಸುನ್ನೆ ವಾಲೆ ಸಭಿ ಶ್ರೋತಾವೋ ಕೋ ಗಣಪತಿ ಕೆ ಇಸ್ ಪರ್ವ ಕಿ ಹಾರ್ದಿಕ್ ಶುಭ ಕಾಮನಾಯೆ. ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಸುನ್ತೆ ರಹಿಯೆ ಮುಸ್ಕುರಾತೆ ರಹಿಯೆ.
1: ಓಂ ಶಾಂತಿ. ಆಜ್ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಕಾ ಶುಭ ದಿನ. ಸಾರೆ ಭಾರತ ಭರ ಮೇ ಹಮ ಸಭಿ ಗಣೇಶ ಜೀ ಕಾ ಆವಾಹನ ಕರ್ತೆ ಹೈ. ಭಾರತ ಕೆ ಅಂದರ್ ವಿಭಿನ್ನ ಜಾತಿ ವಿಭಿನ್ನ ಭಾಷಾ ಕೆ ಲೋಗ್ ಹೋನೆ ಕೆ ಬಾವಜೂದ್ ಭಿ ಸಭಿ ಇಸ್ ತ್ಯೋಹಾರ ಕೋ ಬಡೆ ಧೂಮಧಾಮ್ ಸೆ ಮನಾತೆ ಹೈ, ಕ್ಯೋಕಿ ಹರ್ ಕೋಯಿ ಚಾಹತಾ ಹೈ ಕಿ ಜೀವನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಕಭಿ ಕೋಯಿ ಭಿ ಪ್ರಕಾರ ಕಾ ವಿಘ್ನ ನ ಆಯೆ, ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಬಡೆ ಧೂಮಧಾಮ್ ಸೆ ಉಸ್ಕಾ ವೆಲ್ಕಮ್ ಕರ್ತೆ ಹೈ, ಸ್ವಾಗತ ಕರ್ತೆ ಹೈ, ಔರ್ ಸ್ವಾಗತ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಬಡೀ ಶ್ರದ್ಧಾ ಕೆ ಸಾಥ್ ಪೂಜಾ ಅರ್ಚನಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಹಮ್ ಸಭಿ ಯೇ ಜಾನ್ತೆ ಹೈ ಕಿ ಗಣೇಶ ಜೀ ಜಬ್ ಆತೆ ಹೈ ತೋ ವಾಸ್ತವ ಮೇ ಹಮಾರೆ ಜೀವನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಪ್ರೇರಣಾಓ ಕಾ ಸಂದೇಶ ದೇತೆ ಹುವೆ ವೋ ಹಮೇ ಜೀವನ್ ಮೇ ಸದಾ ಕೆ ಲಿಯೆ ವಿಘ್ನೋ ಸೆ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾ ಚಾಹತೆ ಹೈ. ಯೇ ತೋ ಜರೂರ್ ಹೈ ಕಿ ಖಾಲಿ ಗಣೇಶ ಜೀ ಕಿ ಪೂಜಾ ಕರ್ ಲೇನೆ ಸೆ ವಿಘ್ನ ಸಮಾಪ್ತ ಹೋ ಜಾಯೆಂಗೆ ಐಸೆ ನಹೀ ಹೈ, ಕ್ಯೋಂಕಿ ವಿಘ್ನೋ ಕಾ ಆರಂಭ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆ ಜೀವನ್ ಮೇ ಕಹೀಂ ನಾ ಕಹೀಂ ಉಸ್ಕೆ ಅಪ್ನಿ ಹೀ ಕಮಜೋರಿಯಾಂ ಹೈ ಕಿ ಜಬ್ ಉನ್ ಕಮಜೋರಿಯೋ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಹೋತಾ ಹೈ ತಬ್ ವಿಘ್ನ ಕ್ರಿಯೇಟ್ ಹೋತೆ ಹೈ. ತಭಿ ತೋ ಕಿಸಿ ನೇ ಕಹಾ ಹೈ ದ ಫಸ್ಟ್ ವಾರ್ಸ್ ಆರ್ ಬೋರ್ನ್ ಇನ್ ದ ಮೈಂಡ್ಸ್ ಆಫ್ ಮೆನ್. ಗಣೇಶ ಜೀ ಕೆ ಕ್ರಿಯೇಷನ್ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಗಣೇಶ ಜೀ ಕಾ ಜನ್ಮ ಕೈಸೆ ಹುವಾ ಬಹುತ್ ಸುಂದರ ಯೇ ದರ್ಶಾತೆ ಹೈ ಕಿ ಮಾ ಪಾರ್ವತಿ ನೆ ಗಣೇಶ ಜೀ ಕಿ ರಚನಾ ಕಿ ಔರ್ ಫಿರ್ ಶಿವಜೀ ಜಾ ರಹೆ ಥೆ ತಪಸ್ಯಾ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ತೋ ಮಾ ಪಾರ್ವತಿ ಕಹೀಂ ಅಕೇಲೆ ನಾ ಹೋ ಜಾಯೆ ತೋ ಇಸ್ಲಿಯೆ ಗಣೇಶ ಜೀ ಕಾ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ಕೆ ಉನ್ಕೊ ಸಜೀವನ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಮಾ ಪಾರ್ವತಿ ಕೆ ಸಾಥ್ ಛೋಡ್ ಕರ್ಕೆ ಗಯೆ. ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ ಕಿ ಮಾ ಪಾರ್ವತಿ ಜಬ್ ಸ್ನಾನ್ ಕರ್ನೆ ಜಾತೆ ಥೆ ತೋ ಬಾಹರ್ ಉನ್ಕೊ ರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ಬಿಠಾ ಕೆ ಜಾತೆ ಥೆ. ಏಕ ದಿನ ತಪಸ್ಯಾ ಸೆ ಜಬ್ ವಾಪಸ್ ಲೋಟೆ ತೋ ಗಣೇಶ ಜೀ ನೆ ಅಪ್ನೆ ಪಿತಾ ಕೋ ಪಹಚಾನಾ ನಹಿ ಔರ್ ಇಸಿ ಲಿಯೆ ಉನ್ಹೋನೆ ಉನ್ಕೊ ರೋಕಾ ಕಿ ಆಪ್ಕೋ ಅಂದರ್ ನಹಿ ಜಾನಾ ಹೈ. ಬಹುತ್ ವಿನತಿ ಕರ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ಜಬ್ ಶಂಕರ್ ಜೀ ಕೋ ಅಂದರ್ ಜಾನೆ ನಹಿ ದಿಯಾ ತಬ್ ಕಹಾ ಜಾತಾ ಕಿ ಶಂಕರ್ ಜೀ ಕೋ ಗುಸ್ಸಾ ಆ ಗಯಾ ಔರ್ ಗುಸ್ಸೆ ಕೆ ಸಾಥ್ ಉನ್ಹೋನೆ ಉನ್ಕೆ ಹಾಥ್ ಮೇ ಜೋ ಆಯಾ ಉಸಿ ಸೆ ಉನ್ಕಾ ಸರ್ ಧಡ್ ಸೆ ಅಲಗ್ ಕರ್ ದಿಯಾ ಔರ್ ಫಿರ್ ಅಂದರ್ ಚಲೆ ಗಯೆ. ಮಾ ಪಾರ್ವತಿ ನೆ ಪೂಛಾ ಕಿ ಆಪ್ ಕೈಸೆ ಅಂದರ್ ಆ ಗಯೆ, ಕ್ಯಾ ಗಣೇಶ ಜೀ ನೆ ರೋಕಾ ನಹಿ ಆಪ್ಕೋ ತೋ ಕಹಾ ವೋ ಬಾಲಕ್ ನೆ ಉಸ್ನೆ ತೋ ರೋಕಾ ಲೇಕಿನ್ ಮೇನೆ ಉಸ್ಕಾ ಧಡ್ ಸೆ ಸರ್ ಹಿ ಅಲಗ್ ಕರ್ ದಿಯಾ ಔರ್ ಮೇ ಅಂದರ್ ಆ ಗಯಾ. ಮಾ ಪಾರ್ವತಿ ಜೀ ರೋನೆ ಲಗೆ ಔರ್ ರೋ ಕರ್ ಕಹನೆ ಲಗೆ ಮುಝೆ ತೋ ವೋ ಹಿ ಬೇಟಾ ವಾಪಸ್ ಚಾಹಿಯೆ. ತಬ್ ಶಂಕರ್ ಜೀ ನೆ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಕಿ ಕಿ ಅಚ್ಛಾ ಕಲ್ ಸುಬಹ ಜೋ ಭಿ ಪಹಲೆ ಆಯೆಗಾ ಉಸ್ಕಾ ಸರ್ ಕಾಟ್ ಕರ್ಕೆ ಉಸ್ ಪರ್ ಲಗಾ ದೂಂಗಾ ಔರ್ ಉಸ್ಕೋ ಜೀವನ್ ದಾನ್ ದೇ ದೂಂಗಾ. ಸುಬಹ ಸುಬಹ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ ಕಿ ಗಜರಾಜ ಜೀ ಕಿ ಪ್ರವೇಶತಾ ಹುಯಿ ಔರ್ ಜೈಸೆ ಹಿ ಹಾಥಿ ಕಿ ಪ್ರವೇಶತಾ ಹುಯಿ ಉಸ್ನೆ ಅಪ್ನೆ ವಚನ್ ಅನುಸಾರ ಹಾಥಿ ಕಾ ಸರ್ ಉಠಾ ಕರ್ಕೆ ಗಣೇಶ ಜೀ ಕೆ ಶರೀರ ಕೆ ಉಪರ್ ಉಸ್ಕೋ ಸ್ಥಾಪಿತ ಕರ್ ದಿಯಾ ಔರ್ ಉಸ್ಕೋ ಜೀವನ್ ದಾನ್ ದೇ ದಿಯಾ. ಯೇ ದೇಖ ಕರ್ಕೆ ಮಾ ಪಾರ್ವತಿ ಜೀ ನೆ ಕಹಾ ಕೈಸೆ ಬಚ್ಚೆ ಕಿ ಪೂಜಾ ಅರ್ಚನಾ ಭಿ ಕೌನ್ ಕರೇಗಾ. ತಬ್ ಶಂಕರ್ ಜೀ ನೆ ಯೇ ವರದಾನ್ ದಿಯಾ ಕಿ ಮೇರೆ ಸೆ ಭಿ ಪಹಲೆ ಉಸ್ಕಿ ಪೂಜಾ ಹೋಗಿ ಔರ್ ಜೋ ಉಸ್ಕಿ ಪೂಜಾ ಕರೇಗಾ ಉಸ್ಕೆ ಜೀವನ್ ಸೆ ಹರ್ ಪ್ರಕಾರ ಕೆ ವಿಘ್ನ ನಷ್ಟ ಹೋ ಜಾಯೆಂಗೆ. ಯೇ ಶಾಸ್ತ್ರೋ ಕೆ ಅಂದರ್ ಕಥಾ ಆತಿ ಹೈ ಲೇಕಿನ್ ವಾಸ್ತವ ಮೇ ಅಗರ್ ದೇಖಾ ಜಾಯೆ ತೋ ವರ್ತಮಾನ್ ಸಮಯ ಜೀವನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಉಸ್ಕಾ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಹತ್ವ ಕ್ಯಾ ಹೈ. ಅಬ್ ಶಂಕರ್ ಜೀ ತಪಸ್ಯಾ ಕೆ ಲಿಯೆ ಜಾ ರಹೆ ಹೈ और गणेश जी का क्रिएशन करके उनके अंदर प्राणदान दे करके गए। जब वापस तपस्या से लौटे तो क्या तपस्या का सही स्वरूप इतना गुस्सा, और वो भी एक बच्चे के ऊपर? सबसे पहली बात उसको पहचाने नहीं, और दूसरी बात तपस्या करके आए और इतना गुस्सा आ गया कि उसने सर ही काट दिया। अच्छा, सर काट तो दिया, लेकिन दूसरे दिन जो सुबह आएगा उसका सर बिठा देंगे, माना दूसरे दिन फिर किसी और की हत्या। क्या हमारे शास्त्रों के अंदर ये बातें जब आती है तो वास्तव में ये स्थूलता में ली गई है, लेकिन उसके पीछे सूक्ष्म भावार्थ है। और सूक्ष्म भावार्थ यही है कि परमात्मा शिव जब इस संसार में आते हैं तो उस समय हम आत्माएं अनेक प्रकार से मिट्टी के अभिमान में आ गए थे। इसीलिए दिखाते कि जब गणेश जी की रचना हुई तो पार्वती जी के शरीर के मैल से उसने उस पुतले को तैयार किया था। भावार्थ ये कि मैल यानी विकारों का मैल हमारे जीवन के अंदर आ गया था, और उस विकारों के मैल के कारण मनुष्य अपने स्वभाव में इतने जिद्दी प्रकार के नेचर में आ गए, अभिमानवश जीवन को चला रहे थे। शिवजी जब इस संसार में अवतरित होते हैं तो सर उतार देते हैं, भावार्थ वो अहंकार वाला सर उतार देते हैं, और हाथी का सर लगा देना किसी की हत्या करने वाली बात नहीं है, लेकिन हाथी का सर लगाने का मतलब ही है कि सभी प्राणियों में बुद्धिशाली प्राणी अगर माना जाता है तो हाथी को माना जाता है। तो हाथी का सर रखना भावार्थ है कि ज्ञान युक्त बुद्धि का वरदान देना, अर्थात ज्ञानोदय, ज्ञान का उदय आत्मा में। ये सर ईश्वर हमारे ऊपर रखते हैं, ये वरदान देते हैं। साथ ही कहा जाता है कि गणेश जी की आंखें बहुत छोटी होती है और दूर तक की देखने की दृष्टि उसको प्राप्त है, अर्थात भगवान हमें ये भी वरदान देते हैं जब इस संसार में आते हैं तो, कि हम बहुत लंबा सोच सकते हैं, समझ सकते हैं और एक विजन ऐसी क्रिएट कर सकते हैं। साथ ही साथ उसके कान सूप जैसे होते हैं। सूप की विशेषता यह है कि जब कोई भी अनाज सफाई करते हैं और सूप में डालते हैं तो अच्छी चीज अंदर ले लेते हैं और कीचड़ा बाहर फेंकते हैं। जीवन के अंदर हमारे सामने भी कई लोग ऐसे आते हैं जो अननेसेसरी बातें भी शेयर करते हैं, लेकिन जो फालतू बातें हैं जो हमारे उपयोग की नहीं है, काम की नहीं है, उसको हम सुनी अनसुनी कर दे, और जो अच्छी बातें ग्रहण करने योग्य बातें हैं उसको जीवन के अंदर ग्रहण करते जाए। साथ ही साथ सुंड का प्रतीक है। कहा जाता है कि हाथी की सुंड में इतनी ताकत भी है और नरमाई भी है, बड़े से बड़े पेड़ को उखाड़ने की शक्ति रखती है, लेकिन अगर एक बच्चा आ जाए तो इतना जेंटली उसको उठा करके अपने पीठ पर बिठा देता है। तो जीवन के अंदर बैलेंस, कि जहां हमें शक्ति बरतनी होती है वहां शक्ति भी हो, लेकिन जहां जीवन के अंदर फ्लेक्सिबल होकर के कार्य करना है, नरमाई से कार्य करना है, तो वो भी हमें आना चाहिए। एक दंत, वैसे भी कहा जाता कि हाथी का दांत इतना प्रेशस होता है, इतना अमूल्य होता है, उसकी कीमत बहुत अधिक होती है। वो आत्मा जो ज्ञान युक्त बुद्धि रखती है, जो दूरदर्शिता रखती है, जो हमेशा अच्छी बातों को ग्रहण करते हैं अपने कानों से, और जिनके अंदर व्यवहारिक कुशलता है उनके एक एक शब्द बहुत अमूल्य होते हैं। वो जो कुछ भी बोलेंगे फालतू नहीं बोलेंगे, लेकिन हमेशा उनके एक एक शब्द जैसे तोल तोल करके बोलने वाले होते हैं। साथ ही साथ गणेश जी का बड़ा पेट दर्शाया है। बड़ा पेट अर्थात जैसे कहा जाता है कि किसी व्यक्ति अगर बहुत बाह्य मुक्ता में आ जाता है और कोई बात अगर अंदर में समा ना सके तो यही कहते हैं इसके पेट में कोई बात रहती नहीं है, उसको करना नहीं चाहिए। लेकिन गणेश जी का बड़ा पेट अर्थात वो हर बात को भी अपने में समाने की शक्ति रखता है। जीवन के अंदर कई बार प्रॉब्लम्स इसीलिए आते हैं जब हम बहुत ज्यादा बोलते हैं, फालतू बोलते हैं, सोच समझ करके नहीं बोलते हैं, और अंदर में कोई भी बात किसी ने कही है वो भी उच्चारण कर देते हैं, बोल देते हैं, तो नेचुरल है विघ्न तो खड़े होंगे ही। साथ ही साथ गणेश जी का वरद हस्त दिखाया हुआ है कि कोई आत्मा कैसी भी भावना से उसके सामने आ जाए लेकिन हर आत्मा के प्रति कल्याण का भाव, उनको आशीर्वाद देने का ही भाव उसके मन में रहता है। और एक हाथ में रस्सी होती है जो स्नेह के बंधन में हरेक को बांध लेता, एक हाथ में परशु होता है अर्थात जो मनुष्य आत्मा उनके सामने बुरी आदतों के वश होकर के आते हैं उनके उन बुरी आदतों का के द्वारा क्रिएट किए गए कर्म, उन कर्म बंधनों से भी उनको मुक्त कर देता है। और कमल पुष्प होता है चौथे हाथ में, भावार्थ के निर्लिप्त जीवन, कितना सुंदर जीवन। रहना भी इसी दुनिया में है लेकिन इसी दुनिया में रहते हुए इस दुनिया का कीचड़ हमारे जीवन को न लगे, इसलिए न्यारा और प्यारा जीवन। साथ ही साथ कहा जाता है कि गणेश जी का एक पैर मुड़ा हुआ होता है, एक पैर जमीन को टच किया हुआ है, भावार्थ के डाउन टू अर्थ डिसीजंस। जीवन के अंदर हमेशा प्रैक्टिकल और डाउन टू अर्थ डिसीजंस जो ले सकता है वो गणेश जी के इस बैठने के पोस्चर से दर्शाया गया है कि कभी भी जीवन के अंदर एक पैर ऊपर अर्थात न्यारे भी रहो और दूसरा पैर जमीन पर यानी डाउन टू अर्थ हो करके चलो। और साथ ही साथ उनको मोदक बहुत पसंद है, इसीलिए मोदक का भोग लगाया जाता है। मोदक के अंदर एक तो